0: सोमवार ते शुक्रवार,
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू यू ऑल. शिडीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतृ 9 वाजले आहेत अँड नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. फोन ऑफ श्रोतृ कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात करूया. आज आहे विनायक चतुर्थी, या निमित्ताने एका गणेश गीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोत्यांनो, विनायक चतुर्थी निमित्त कार्यक्रमाची भक्तिमय सुरुवात झालेली आहे. या भक्तिगीताने, या गणेश गीताने एक अत्यंत छान वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा या क्षणी परत एकदा एक गणेश गीत ऐकूया, याचा आस्वाद.

श्रोत्यांनो, मराठी गाण्यांच्या या प्रवासात परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आणि या क्षणी ऐकूया गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं एक गाणं. उद्या मराठी गीतकार, मराठी कवी गुरु ठाकूर यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक आगाऊ शुभेच्छा. या क्षणी त्यांनीच लिहिलेलं एक गाणं ऐकूया, शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात. आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतनो, मराठी गीतकार गुरु ठाकूर यांची गाणी म्हटलं की त्यांनी लिहिलेली लावणी अनिवार्य आहे. तेव्हा श्रोतनो, येस अर्थातच या क्षणी त्यांनीच लिहिलेली एक ठसकेदार लावणी ऐकूया. एक अत्यंत लोकप्रिय लावणी, टेकन फ्रॉम द मूवी नटरंग, बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात.

वेलकम बैक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्री सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर एन द सकाळ बीच कार्यक्रमात. मी परत एकदा तुमचे स्वागत करतो. मराठी गाण्यांच्या या प्रवासात श्रोतनो मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत, तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत राहा. या क्षणी ऐकूया एक लोकप्रिय गीत प्रकार, यस एक गोंधळ गीत ऐकूया, याचा स्वाद घ्या.

श्रोत्यांनो, आयुष्यात प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कालच्या चुका मागे ठेवून उद्याच्या स्वप्नांकडे वाटचाल करण्याचे धैर्य आज आपल्याला मिळालेलं आहे, तर प्रत्येक महिना नव्या यशाची सुरुवात ठरतो. तेव्हा श्रोत्यांनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं. तुमच्या साठवास्त आहोत आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुरावाजात पाणी या मूवीतून घेतलेलं गाणं. याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, ट्यूनिंग करत राहा आणि आमची साथ देत राहा. या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. आमची साथ देण्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.